सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मातांड संभूतं तन्नमामि शनैश्चरं अर्धकायं महावीरं चंद्रादित्य विमर्दनं सिंहिका गर्भ संभूतं तं राहुं प्रणमामि।